0: ಪ್ರವಾಚಕಃ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ಶರ್ಮಾ. ಅಥ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದ್ಯ ಭಾರತೀಯ ವಿಮಾನ ಚಾಲಕೇನ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸ್ಮಿತ್ ಮಚ್ಚಾರ್ ಇತ್ಯನೇನ ಸಹ ದೂರಭಾಷ ಮಾಧ್ಯಮೇನ ಸಂವಾದಂ ಕೃತವಾನ್. ಶೀಘ್ರ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಲಾಭಾಯ ಚ ತಸ್ಮೈ ಶುಭಕಾಮನಾಃ ಅಯಚ್ಛತ್. ವಾಣಿಜ್ಯ ಉದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲಃ ಅಮೆರಿಕಾದೇಶಸ್ಯ ಮಿಲ್ವೋಕಿ ನಗರೆ ಆಯೋಜಿತಸ್ಯ ಜಿ20 ವ್ಯಾಪಾರ ಮಂತ್ರಿಣಾಂ ಸಮ್ಮೇಳನಂ ಪೃಥಕ್ ಫ್ರಾನ್ಸ್ ಕೆನಡಾ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ದಕ್ಷಿಣ ಕೊರಿಯಾ ದೇಶಾನಾಂ ಸ್ವಸಮಕಕ್ಷೈ ಸಹ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವಾರ್ತಾಂ ಅಕರೋತ್. ಕೃತಜ್ಞ ರಾಷ್ಟ್ರಂ ಅದ್ಯ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿನೆ ಪೂರ್ವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣೆ ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರಿಣೆ ಚ ತಯೋಃ ಜನ್ಮ ಜಯಂತ್ಯವಸರೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಅರ್ಪಯತಿ. ಅಪಿ ಚ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಕ್ರೀಡಾ ಮಹೋತ್ಸವೇ ಅದ್ಯ ಭಾರತೀಯ ಮುಷ್ಟಾಮುಷ್ಟಿ ಕ್ರೀಡಕೈಃ ಮಲ್ಲಸ್ಪರ್ಧಿಭಿಃ ಧನುರ್ಧರೈಃ ಚ ಸ್ವರ್ಣ ಪದಕಾನಿ ವಿಜಿತಾನಿ. ಪದಕತಾಲ್ಯಾಂ ಭಾರತಂ ಪಂಚಸಪ್ತತಿಃ ಪದಕಾನಿ ಅರ್ಜಿತ್ಯ ಪಂಚಮ ಸ್ಥಾನೆ ವಿದ್ಯತೆ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದ್ಯ ಭಾರತೀಯ ವಿಮಾನ ಚಾಲಕೇನ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸ್ಮಿತ್ ಮಚ್ಚಾರ್ ಇತ್ಯನೇನ ಸಹ ದೂರಭಾಷ ಮಾಧ್ಯಮೇನ ಸಂವಾದಂ ಕೃತವಾನ್. ಸಹಚಾಲಕೇನ ಕೃತಸ್ಯ ಆಕ್ರಮಣಸ್ಯ ಪ್ರತಿರೋಧಂ ಕುರ್ವತಾ ತೇನ ಫ್ಲೈ ದುಬೈ ವಿಮಾನೆ ದುಬೈತಃ ತೇಲ್ ಅವೀವ ನಗರಂ ಪ್ರತಿ ಗಚ್ಚತಾಂ ಅಶೀತ್ಯಧಿಕೈಕಶತಂ ಯಾತ್ರಿಣಾಂ ಪ್ರಾಣಾಃ ರಕ್ಷಿತಾಃ. ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮಚ್ಚಾರ್ ಇತ್ಯನೇನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣೆ ಸ್ವಸ್ಯ ಅನುಭವಸ್ಯ ವಿಸ್ತೃತಂ ವಿವರಣಂ ಪ್ರದತ್ತಂ. ಸಮಮೇವ ಘಟನಾಕ್ರಮೆ ತಸ್ಮೈ ಸಾಹಸಃ ಕುತಃ ಪ್ರಾಪ್ತಮಿತಿ ಅಪಿ ಕಥಿತಂ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ತಸ್ಯ ಸಾಹಸಂ ಪ್ರಶಂಸಿತವಾನ್. ತಸ್ಯ ಶೀಘ್ರ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಲಾಭಾಯ ಶುಭಕಾಮನಾಃ ಚ ಅಯಚ್ಛತ್. ಶ್ರೀಮೋದಿ ಅವದತ್ ಯತ್ ಸಂಪೂರ್ಣಂ ರಾಷ್ಟ್ರಂ ತಸ್ಯ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಲಾಭಾಯ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ಕರೋತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸ್ಮಿತಃ ಸಾಹಸೇನ ಯಥಾಸಮಯಂ ಉಚಿತ ನಿರ್ಣಯೇನ ಕ್ಷಮತಯಾ ಧೈರ್ಯೇಣ ಚ ಜನಾನಾಂ ಪ್ರಾಣಾನ್ ಅರಕ್ಷತ್. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸ್ಮಿತಸ್ಯ ಸಾಹಸಸ್ಯ ಪ್ರಶಂಸಾಂ ಕುರ್ವನ್ ಅವದತ್ ಯತ್ ದೇಶಃ ಗರ್ವೇಣ ವಕ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ ಯತ್ ಭಾರತೀಯಾಃ ಪ್ರಾಣಾನ್ ರಕ್ಷಿತುಂ ಸ್ವಜೀವನಂ ಸಂಕಟೇ ಸ್ಥಾಪಯಿತುಂ ಸಜ್ಜಾಃ ಭವಂತಿ. ವಾರ್ತಾಲಾಪ ಸಮಯೆ ಭಾವುಕಃ ಸ್ಮಿತಃ ಅವದತ್ ಯತ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಸ್ಯ ಸರ್ವಾಧಿಕಃ ಆದರ್ಶಃ ಅಸ್ತಿ. ಅಥ ಚ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಃ ದೂರಭಾಷ ಸಂವಾದಂ ಪ್ರತಿ ಗೌರವಾನುಭೂತಿಃ ಅಪಿ ತೇನ ಪ್ರಕಟಿತಾ.
1: आपकी हिम्मत ने आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रैक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान देने वाले लोग नहीं है जान बचाने वाले लोग. और आपने अपने शरीर पे इतना बड़ा घाव हुआ आप स्वयं जीवन और मृत्यु की लड़ाई लड़ रहे उस समय भी आपने अपने जीवन की परवाह नहीं की सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता हूं. मित्र मैं आपसे सुनना चाहूंगा.
2: सर मेरे लिए मैं चाहते भी बोल रहा था आप मेरे सबसे बड़े
0: ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸ್ಮಿತ್ ಮಚ್ಚಾರಸ್ಯ ಉಪರಿ ಆಕ್ರಮಣಸ್ಯ ಅಭಿಯುಕ್ತಃ ಸಹಚಾಲಕಃ ಅಬುಧಾಬಿರಿ ನಗರಂ ಪ್ರತಿ ಸ್ಥಾಂತರಿತಃ. ಸೌದಿ ಪ್ರೆಸ್ ಏಜೆನ್ಸಿ ಇತ್ಯನೇನ ಸೌದಿ ಗೃಹಮಂತ್ರಾಲಯಸ್ಯ ಅಧಿಕಾರಿಕ ಸೂತ್ರಸ್ಯ ಉದ್ಧರಣಂ ಕುರವತಾ ಸೂಚಿತಂ ಯತ್ ಚಿಕಿತ್ಸಕೀಯ ಅನುಮತಿಂ ಪ್ರಾಪ್ಯ ಉಭೌ ವಿಮಾನ ಚಾಲಕೌ ಅಬುಧಾಬಿ ನಗರಾತ್ ದೇಶಂ ತ್ಯಕ್ತವಂತೌ. ಅಬುಧಾಬಿ ಸ್ಥಿತಃ ಭಾರತೀಯ ದೂತಾವಾಸಃ ಹ್ಯಃ ಸೂಚಿತವಾನ್ ಯತ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮಚ್ಚಾರಃ ಸಂಯುಕ್ತ ಅರಬ್ ಅಮಿರಾತ್ ದೇಶಂ ಪ್ರಾಪ್ತಃ. ಅಥ ಚ ಸ್ಮಿತಃ ಶೀಘ್ರಂ ಅನಾರೋಗ್ಯಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ರಾಷ್ಟ್ರಂ ಅದ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪಿತುಃ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿನಃ 75th ಜನ್ಮಜಯಂತ್ಯಾಂ ತಸ್ಮೈ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಯತಿ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ರಾಜಧಾನ್ಯಾಂ ನವದಿಲ್ಯಾಂ ರಾಜಘಾಟಸ್ಥಲೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿನಃ ಸಮಾಧಿಸ್ಥಲೆ ಸರ್ವಧರ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಭಾ ಆಯೋಜಿತಾ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಃ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮುಃ ಪ್ರಾತಃ ಸರ್ವಧರ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಭಾಯಾಂ ಭಾಗಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿನೇ ಸಮಾಧೌ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಿತವತಿ. ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿಃ ಶ್ರೀ ಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನಃ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಚ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿನಃ ಸಮಾಧೌ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಿತವಂತೌ. विश्वस्य विभिन्नेषु भागेषु स्थितैः भारतीय राजनयिकैः अपि अद्य महात्मा गान्धिनः जन्म जयन्त्यवसरे सत्यस्य अहिंसायाः शाश्वत शान्तेः च स्मरणं विधाय तस्मै पुष्पाञ्जलिः समर्पिता. राष्ट्रम् अद्य पूर्व प्रधानमन्त्रिणः लालबहादुर शास्त्री वर्यस्य द्वाविंशत्युत्तर एकशततम जन्म जयन्त्यां तस्मै अपि श्रद्धाञ्जलिं समर्पयति. तस्य जन्म गतशताब्दस्य चतुर्थे वर्षे अक्टूबर मासस्य द्वितीये दिने उत्तरप्रदेशस्य पण्डित दीनदयाल उपाध्याय नगरे अभवत्, यत् पूर्वं मुगलसराय इति नाम्ना प्रसिद्धम् आसीत्. किशोरावस्थायामेव सः भारतीये स्वतन्त्रता संग्रामे संघर्षे सम्मिलितः अभवत् तथा च एकविंशत्युत्तर नवदशशततमे वर्षे असहयोग आन्दोलने भागं गृहीतवान्. स्वातन्त्र्यप्राप्तेः अनन्तरं शास्त्रीमहोदयः उत्तरप्रदेशे ततः परं केन्द्रसर्वकारे च अनेकानि महत्वपूर्णपदानि अलङ्कृतवान्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य प्रातः राष्ट्रिय राजधान्यां विजयघाटस्थिते स्मारके पूर्वप्रधानमन्त्रिणे लालबहादुरशास्त्रिणे पुष्पाञ्जलिं समर्पितवान्. संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते. सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.in/gov.in इत्यत्र अथ न्यूज़ोन AIR चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति. वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अमेरिका देशस्य मिल्वोकी नगरे आयोजितस्य G20 व्यापार मंत्रिणां सम्मेलने फ्रांस, कनाडा, सऊदी अरब, दक्षिण कोरिया देशानां स्वसमकक्षैः सह द्विपक्षीय वार्ताः अकरोत्. चर्चायाः मुख्य विषयः सम्बन्धितैः देशैः सह द्विपक्षीय व्यापार सम्बन्धानां सुदृढीकरणम् आसीत्. फ्रांस देशस्य विदेश व्यापार विषयक प्रतिनिधिमन्त्रिणा निकोलस फोरिसियस इत्यनेन सह गोयलः व्यापार निवेश सम्बन्धानां विस्तारस्य उपायान्, भारत यूरोपीय संघस्य मुक्त व्यापार सन्धेः शीघ्र सम्पादनस्य उपायान्, विनिर्माणं, UPI एकीकरणं, संयुक्त नवाचार उपक्रमाः च इत्यादिषु क्षेत्रेषु सहयोगस्य घनतां चर्चितवान्. श्रीगोयलः कनाडादेशस्य अन्ताराष्ट्रिय व्यापार मन्त्रिणा मनिन्दर सिन्धु इत्यनेन सह अपि सफलं संवादं कृतवान्. उभौ मन्त्रिणौ भारत कनाडा व्यापक आर्थिक सन्धेः शीघ्र सम्पादनाय स्वप्रतिबद्धतां पुनः दृढीकृतवन्तौ. मार्च मासे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना कडानादेशस्य प्रधानमन्त्रिणा मार्के कानी इत्यनेन च आरब्धः अयं प्रकल्पः 30-2000 द्वयोः देशयोः द्विपक्षीय व्यापारं 500 अर्बुद अमेरिकी डॉलर पर्यन्तं नेतुम् उद्दिश्यते. संयुक्तराष्ट्रसंघेन भारतस्य 87.1 लक्ष कोटि रूप्यकाणां हरितोर्जसः तृतीयचरणस्य अनुमोदनस्य